0: हास्यमय सामाजिक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट या नाटकांत येवचे सर्व पात्र आणि नावा केवल काल्पनिक निज जीवनांत कोणाकस कसलेंत संबंध असचे ना केवल काल्पनिक आता तुमच्या मुखार सदर करता पप्पाचे फेवरेट या नाटकाक दिग्दर्शनांक संगत दिला नानू मरल तोट्टाम तशेंच रंगदमानिक्या मोरविन शिरवा आता तुमच्या मुखार खेळून दाखयता हास्यमय सामाजिक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट.
1: हॅलो सोपी माई, कशी असाय?
2: हॅलो, हांव बरी आसा पुता, तू कशी असाय?
1: हांव जेनी उलयता.
2: हा हा, सांग पुता.
1: हांगा ऐक, मागीर हांव सांगूंक विसरता.
2: कालें पुता ते?
1: येस, 10 आनी 11 तारीखेर आमच्या तोट्टां फिरगजेचे व्हडले फेस्त.
2: ओ वैगी पुता,
1: तुवें फेस्ताक ये जाय?
2: जायत पुता, खंडीत ह्या पोटी फेस्ताक येता.
1: आदल्या पोटी तूं फेस्ताक येवन जेवन संजर दवली.
2: काले करचे पुता, घरा गुरुकारान एकले बी तासचे न्ही, तशें हांव एक गेली.
1: ह्या पावटी तुवें फेस्ता दीस राती राव जाय.
2: कित्याक पुता?
1: कित्याक म्हळ्यार संजय आमच्या फिरकस घरांत आव न्हू, कोंकणी ड्रामा आसा.
2: ओ वैगी पुता, कोणसो ड्रामा तो?
1: पप्पाचे फेवरेट.
2: वैगी पुता, पुरे पप्पाचे फेवरेट गी, मायचे काय ना गी?
1: ना ना ना, मायचे काय ना, पप्पाचे मात्र फेवरेट.
2: जाऊ दी, पण पुता या नाटकात कोण पुरा अभिनय करते असा सांग मला एक पोटी.
1: वर्षो यजमान लॉरिया बासा पडेल आजच्या पात्रावर असा हेराल्डो डिसोझा. आणि त्याची पतीनं मागी बाईच्या पात्रावर असा रंगद माणिक्य मरविन शिवा.
2: तो अंगा येता की नाटक करू को?
1: लॉरिया बसो मलगडो पूत हिलबटाच्या पात्रावर अश्विन डिसोझा. आणि दुसरो पूत
2: कोण तो?
1: नॉर्बटाच्या पात्रावर केल्विन डिसोझा. नॉर्बटाची पतीनं जीनाच्या पात्रावर जेन डिसोझा. तांची भुरगी जाऊन पात्र खेळतात आश्लीन आणि रॅन्स डिसोझा. लॉरिया बसो दुसरो पूत आल्बर्टाच्या पात्रावर जॉयल फेर्नांडीस. आल्बर्टाची पतीनं रीनाच्या पात्रावर जेनिता फेर्नांडीस. आमची भुरगी जाऊन पात्र खेळतात रीना आणि अरविंद फेर्नांडीस. आणि लॉरिया बसो निमाणो पूत जाऊन शिबाटाच्या पात्रावर असा स्टीव डिसोझा. तसेच राटूसो पात्र खेळून दाखयता नानू मरोन तोट्टाम. आणि विशेष पात्र सोपतात अग्नेल फेर्नांडीस, ग्रेस पिंटो आणि नमिश अल्मेडा.
2: आणि
1: म्युझिक ग्लेसन पिंटो. तसेच पोदांक संगीत दिला शरद उच्चिला निनाद स्टुडिओ उडुपी. तसेच या नाटकाक रचन दिग्दर्शन आणि संगीत दिला स्टीव डिसोझा तोट्टाम. वै वै तोसू, नाटकाक येताय न्ही गे आणि फुलां असा म्हणून संजर धावची नाही मू.
2: नांग पुता, नाटकाचे नाव ऐकतानंत नाटक पूर पळून या म्हणून जाता. पण एक नाटक सुरू झाल्या उपरांत भुरग्यांक इल्ले ओगेत बसोंग सांग आणि वडांनी तुम्ही काल आसचे आसचे न्ही, तुमचे मोबाईल इल्ले बंद करून धरा. आत्ता येता पळया नाटक. नाटक कोणसो म्हळ्यार

0: की तुझ्या पुत्या घेऊन रील्स करू जायना गी तुझ्या पुत्या केलं फेमस करिया मग
1: माझ्या पुत्या तू हे फेमस करशे ना का तुझ्या पुत्या फेमस कर
0: तू काल रे अंगा राहून ठेंगा ठेंगा करताय बिचर ये तू का देंगा देंगा
2: तू ये काल साहेबिणी भुरग्याने नाचत नसताना आणि कोणे नाचते
0: तू इल्लेश वगे राव तू मेन्स तक माथ्या दोर नो आज तो एक संग लायकना तू थोड नपन बिचर वसपणे
2: जायगी आमका हजार जायगी
3: आले का पुता देंगा देंगा संजय निस्ता का लेंगे नाही
0: निस्ता का सदाय खाले कर छे माई मुझे मांस रगत नि हडा
3: तुझी आडा ना कट पुता ती नंजे चाडा मका साबोग दावची ना आणि तू ते मोबाईल अर्धामून टोमॅटो चेर आणि सुगे चेर आणि पुरे आडवून छे नका बाईले खाय नका
0: बाईले ना पितर ले ना दनपराची वळची बजे आणि बोगड गंकी लिखडी असा टेन्स आणि खाले
3: आले गो पुता मका वळची भाजी जाता मका खाय जाता पण टप्पा जाते वाय नंगी
0: भूक लागला रे सत्ता

0: ಸಂಘ ಸಾಹಿಬ ಐಕತ ಕಾಲಾಗ ಸಾಹಿಬ ಆರಾಬಾಯ್ದಿ ತಾಯಿ ಸಂಘ ಹಾ ಒಯ್ಗಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ದೇವ್ ಬರಗರು ವಾ ತೇಂಗಿ ತಕ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಬರ ದೇವಂಚಿ ಹವೆನ್ಸು ನಿಂಗಿ ತಚ್ಚ ರೀಲ್ಸ್ ಭಯಂಕರ 32K ಸರ್ಡ್ ಫಾಲೋವರ್ಸ್ ಸರ್ ಆತ ಅನಿ ಇಲ್ಲ ಸರ್ಡ್ ಜಾಲೆ ತರ ಅತ್ತ ಚಕ್ಕಿ ಹೆಂಗಸುರು ಜಾತ ತಕ ತಾಣೆ
1: ತುಕ್ಕ ಕಿತ್ಲ ಪೌಟಿ ಸಂಗ್ಲಾ ಮೊಜ್ಜ ಮೊಬೈಲ್ ಅಪ್ಡಿನ ಕೈ ಮುಡೋ ಹಂಗಾಗಿ ಕೋಣಚೆ ಫೋನು ಆ ಜಾನಿ ಹಲೋ ಹಾ ಜಾನಿ ಸಂಗ್ ಒಯ್ಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಈಗಿ ಅಯ್ಯ ದೇವಾ ಕೋಣ ಹೋಗುತ್ತ ನಾನೆ ಒಯ್ಗೆ ಅಲೆ ಫಲ ಫಲ ಅಯ್ಯ ಫಲ ಹಂಗ ದರಿಯ ತಡೀರು ಕುರ್ಲೆ ದರ್ಜೆ ರೀಲ್ ಸರ್ ಪೋರುವಾ ನಾಬ ಪೋರುವಾ ಯಾವ ಬಿಸಿ ಅವ್ ಮಸ್ತ್ ಬಿಸಿ ಅಸ ಪೋರುವಾ ಹಂಗ ಬೈಲಾಕೆರೆ ಮಣಿಕೆ ದರ್ಚರಿಲ್ ಸಸ ಜಾಯ್ ಒಯ್ ಒಯ್ ಒಯ್ ಕೊಂಡಕ್ಕೆ ಸಂಗಿನಕ್ಕ ನತ್ಲರ್ ಲೀಕ್ ದರಿಲ್ ಪುರ ಓಕೆ ಓಕೆ ಜಾಯ್ ಬಾಯ್ ಕೊಳೆಲೆ ಮೊಜ್ಜೆ ನಾವು ಸಗ್ಳ ಸಂಸಾರ ಅರ್ಪಸರ್ಲ ಅನಿ ಯಾವ ತುಜ ಪಪ್ಪ ನಸ ಬಳೆ ಮುಜ್ಜಿ ಮೋರಿ ಆದಷ್ಟು ಕಡ್ಲಿ
2: ಕಾಲಿಗೆ ಪಪ್ಪ ಅಂತುಜ
1: ಪೋರ್ ಅವ್ ರೀಲ್ಸ್ ಕರ್ತಿ ಅಸ್ತಾನ ಪಟ್ಲಂತ ನವನೇ ತೇಸ ಹಂಗ ರಸ್ತು ರಸಾಗಿ ಆನ್ಲೈನ್ ಕ್ಲಾಸ್ ಜಾತಾನ ಗಡಿಯ ಗಡಿಯೇ ಪಟ್ಲೆ ಅಂತ ಒಂದು ಪಶಾರ ಸಂಚೆ ಹಂಗಾರ ವಸ್ತು ಕಾಯ್ನ ಟೀಚರ್ ಇಸರ್ತೇಲಿ ಯಾರು ವಿನಾಚಿ ನಿಮ್ಮ ಅಜ್ಜನಿಗೆ ಬಟ್ಟೆ ಇಲ್ಲವಾ ಮುಣನ್
2: ಈಗ ಟೀಚರ್ ಸಂಗಿದಲ್ಲೇ ಬರುವಾಗ ಎರಡು ಕಮೀಸ್ ಮತ್ತೆ ಎರಡು ಲುಂಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ ಮುಣನು
1: ಒಯ್ ಒಯ್ ಹಣ್ಣು ದಿತಾಕ ಲುಂಗಿ ಅನಿ ಕಮೀಸ್ ಅನಿ ತೇ ಕಾಲ ಮುಂಟಾತು ಪಟ್ಲ ಅಂತ ಒಂದು ಗಡಿಯ ಗಡಿಯ ಕಷಿ ಪಶಾರ ಸದಾಮು ಅಚ್ಚ ಒಯ್ಲ ಗಡಿಯ ಗಡಿಯ ಒಂದು ಕೊಂಚೆ ಅನಿ ವಾಯ್ಸ್ ಹೊಡ್ಚಿ ಬಾ ಬಾ
2: ಕಾಲ ಖರ್ಚೆ ಗೊಪ್ಪುತ್ತ ಪ್ರಾಯ ಜಾತಾನ ಪೂರ ಜಾತ ಅಳೆ ಗೊಪ್ಪುತ್ತ ತೂ ತೈ ಹೊಸನು ಮಣ್ಕೆ ದರ್ತಾಯ ಅನಿ ಕಾಲೆ ಕುರ್ಲೋ ದರ್ತಾಯ್ನೆ ಕೊಡ್ಕೆ ಅನ್ ಸುಮಾರು ಉಂದಿರ ಇಲ್ಲ ತೇತರ್ ಹೊಸನು
1: ಕಾಲ ಮೈ ಉಂದಿರ್ದವ್ರು ಹೆಂಗ ಅಲ್ಲ ಉಂದ್ರಾಸು ಹುಡುಗಿ
2: ಕಾಲ ಜೊತೆ ರೀಲ್ ರೀಲ್ ಮಾಡೋದು
1: ಪಪ್ಪ ತುಂಬ ನಿಜವಾ
0: ಸೊಡ್ಲಾರ್ದು ಕಾಲ ರಾವ ಐತಿ ನೀ ಪಪ್ಪ ತುಕ ಏಕ ಹಂಗಾರ ಶರ್ಟ್ ಕಲರ್ ಸೈನ್ ಆಗಿ
2: ತುಂಬ ನಿಜವಾ
3: आम्ही चार जणांना त्रास तुमची एक मूट असल्या बरी तुम्ही जेवा
2: जाय पुता जाय आम्ही आज चिंतले वालची भाजी ते देंट्यात साबी जे म्हणून दोन मास अगुडके दिले साप बरे आहे तर पुता भीतर सोचो
4: लोरे बा ये लोरे बा किते किते तुझे जाहीर या सगळ्या गावचो लोक मग भियेतात मानतात आणि कामतात आणि तू तू मग एका कासाचे रेस्पेक्ट दि नाही हा कोण म्हणून चितला या हा कोण हा रॉकी तोट्टम याने रट्टू आणि ओ रट्टू कोणाकी रट्टयता
5: रट्टू आई लोगी ಆಜಮ್ಗೆರ್ ವಲ್ಚಿ ಬಜ್ಜೆಕ್ ಬೋಗುಡೋಗ ಅಲ್ಲಿ ಕಡಿ ಕೆಲ ಎಗ್ಗಾಸ ಜೌನ ತೋಸ್
4: ತುಜ ವಲ್ತಿ ಬಜ್ಜೆಕ ನೀ ಬೋಗಿಡಾಕ ಸುಣಾಕ್ ಬಿಡಯ್ಯ ಮಾಸ್ ಮಸ್ತಿ ಕಂಸೋ ಜೀವೋ ಮೊಜ ವಿಷಿ ಪೀಗರಲಗಿ ಹೊಸನ್ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಇಲ್ಲ ಹಿಂಗೆ
5: ಅಳೆ ರಟ್ಟು ತುಜಲಾಗಿ ಅವೆ ಅಮ್ಜ ಗರಾಕಿ ಹೋಗು ರಸ್ತೆ ಗೆಲ್ಲಿಸಿ ವಾಟ್ ವಿಸಾರ್ಲಿ ತುವೇನ್ ದೀಲಿ ನಾಯಿ ತಾಯಿಕೊಂಡು ವೀಗಾರಲಗಿ ಹೊಸ ಜೈ ಬಡ್ಲೆ
4: ಹಳೆ
5: ರಟ್ಟು ಅತ್ತ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ तू तुझ्या घरा बस फाल सकाळी उलया
4: रात झाल्या रे एकच सकाळ झाल्या रे एकच मोजा उतार बदला ना ना म्हणल्यार बिलकुल ना
5: हळे रट्टो त्या रस्त्याच्या त्या कुशीच्या अक्रिस्तवानी सुशिला गेल्यानी 4 फीट जागो सोडता म्हणला आणि तुम्ही 4 फीट जागो सोडल्यार म्हाका एक गाडी येऊन तरी अंकुल जाते
4: तुका कितें अँबुलन्स येवंक रस्तो गे लॉरे बाबा तू प्राय असो मनीस म्हणून हांव वगत रावता म्हणून चिंती नाकाय विगारा लागी कशेय वसून दूर दिलाय ताच्या वयर वसून दिल्या रे म्हाका काय फरक पडना
5: हळे रट्टो तू बरो मनीस देव बिरा दिसो आणि हर एकल्या ज्या गरजा पावचो पूण या विशयान तू कित्या कटूक जालाय
4: कटूक किटूक म्हणून तू मजा लागे सांगा नाकाय लॉरे बाबा हांव तुका जागो दिना म्हणल्यार दिना समजले
5: मले जागो हांवें विसरलो तुमकां घरा वसून तुज्या लागी 4 फीट जागो विसारलो हले म्हज्या लागी 4 एकर जागो आसा आनी हांव मरताना व्हरता गे
4: मरताना व्हरताय गी म्हणून तुजे हरिपुराणा म्हज्या लागी नाका समजले म जागृत
6: पप्पा तुका हांवें कितले पावटी म्हणला त्या रस्त्याच्या जाग्याक लागून त्या गुंडा लागी कित्याक तूं वाद करूंक वेताय कित्याक पप्पा ताच्या लागी भीक मागल्या बरे वाटेक जागो विसरताय ती समजूनची जात न्ही म्हण तुका कळीत ना गे पप्पा
5: वय भुता आमकां तान लागल्या म्हणून बायत उडी मार उदक येवंक जाता गे कोळश्याक दोर शिरकोन बायत देवन उदक काणपी येता तशें जाल्ल्यान आमच्यान जाता तितले प्रयत्न करी जाय पुता त्या देखून मागले मागना जाल्यार देव समिती दिना
4: कितें कितें गे म्हणून गुंडा गिंडा म्हणून फाटल्यान उलयतात धैर आसल्यार मुकल्यान उलय रे फाटल्यान बगळ नाकात लरेबा तुझ्या पुतांक मर्यादेन समजय ना तर काळी सनकटी भायर काढणं रद्द करू कसा आणि हाडाचो सूप कन पिऊ कसा बगळव नाही कच्चू दिला म्हणून चिंती नाकाय वेळ आयल्यार हांव बगळो की बगळता साबो की सप्ता समजले म जागृत राती तट्टा याने रट्टो
7: पप्पा
6: कक्षा गेल्लो की पप्पा पप्पा कक्षा गेल्लो की
5: मुझ्या पुताक आज बारी खुशी ताजो धाकटो भाव येता म्हणून नाच रे पुता नाच
6: नाचताय कित्याक कक्षा गेल्लो की विचारले थंय काले दंपून दवर मायलाय फ्लश करी गे म्हण तुका गोत्तू ना गे
5: ते गे पुता ते वयर बसून करूंक सारखे जायना रे आमी आदी रानान गे गुड्यार गे गाद्यान गे ना तर दर्या तडीर गे उक्त्यान बसतेले हांव आता हे स्वच्छ भारत येवन उक्त्यान बसोंक येना
6: तुका सेकला बसोंक जायना म्हण वयर बसोंक केले आता तुका वयर बसोंक की जायना गे तर त्या कुद्रोळी गणेशाक आपया तो तुका मायक कर वाऱ्यार बसयतलो
5: जायत रे पुता जायत ते बरे जाता फस्ट जाता
6: वय वय हांव आता ताका या पळयता नाचतालो असो जाल्यार बरें हें कर नाचयताय तूं
0: पप्पा माय हांव कामाक वसोन येता
6: हळे आलपट सांजेर येताना इल्ले मास घेवन ये
0: मास हळे नप्पा तुका गाद्यान सकाळी कर ना तांदूळ एक बागा हाडल्यार जाले म्हाका तशें न्ही करंट बिल चाय पिटो साकर रांदवय मास नसली म्हणटा ना म्हज्या पॅन्टार पॅन्ट रावना
6: ताकाच न्हय गी बालगड्यांनी मूंज मानची तूंय बांद
0: म्हजी मूंज घट्ट आसल्यानच आमचे हे गर्द्यार बऱ्यान चलते आसा
6: म्हळ्यार तुजेच निमती गरसो दिवो पेडचो म्हण चिंताय गे आलबट तूं हे कामा वसनांतल्यार आमी उपाशी आसता कोण ना त्या अंधविश्वासांत रावा नाका आलबट भूक लागताना मास मासली रांदवयच जायचे म्हणून ना पेज दीस असल्यार पावता
0: अळे ते पुरा म्हज्या कडे सांगिनाका तुजो भाव येता न्ही गे ताजे कडे सांग व्हडलो शिप्पर आसा न्ही गे तो हाडू दी अळे आयलो सुन्या

0: Hai lunghe, papà. Hai lunghe?
1: Ehi, papà. Cosa sei, papà?
0: Amore,
1: sono. Beh, sono di papà.
0: Devo papà c'è, devo putà c'è, e poi da me c'è putà, odle me sore putà, odle me sore.
1: Mike, che ci sei, Mike?
2: Amore, io sono putà tu, cosa sei?
1: Amore, sono Mike. Io, che ci sei, ma lei che ci sei? Amore,
2: io sono putà.
1: Beh, sono di papà.
2: Devo papà c'è, devo putà c'è, devo spirito santa c'è, odle sei di putà tu, Aniki.
1: Aniki, d'ordon c'è, Mike.
2: Odle sei di tuve, perché mi vuoi savarsi, io te l'ave.
1: Tanto l'anda, Mike.
2: Odle si veri.
3: Ami besam iserler fakat tu dewa ce besam. Ata pole, deu bapa ce, puto ce, pui trot me ce, odle besam. Păi să fi lec, por molzăr pole.
2: Oi, undra să mă ascălă. Ați-o diputat, tu e, te inanie ca uzo galta. Eu nu, nu, na, e.
1: Thank you, man, thank you. Hi, bro.
4: Hi, bro.
1: How are you?
4: I'm fine, bro.
1: I am beautiful. Yes.
4: Tu
1: să ai șipat. Ia-i să vas. Unde-i mâinile are și ăsta, ce?
4: Jus.
2: Cală bună, gintlei.
1: Jus.
4: Băi, am e jusul tu din lor. Ați fest tu mână, n-ani cali de
2: tani au. Tu, da? Pia ta na jusă, părim pia n-a tlei tu.
1: Ani fest zonu, ia glasa, tu e-n dita vie.
2: Ta, toan mă gândă la nicale.
1: Unde e încă mogu mă gheu.
2: Mă bari cu șuzonții.
1: E, honi e, gundondole, gundondole, tu cea de racole. Sange to vel to utorngelo, surio to dongrar lipongelo, ata sandre mudeo nailo.
2: E, honi e, gundondole, gundondole, tu cea pa. Baba cu pole.
1: Tu ca, poate gaun cu zain de lără, bap de nici de sa gădă, e căptu ăsta. तुका हाई पिच लो पिच डी माइनर ई माइनर स्केल तुका शिकोन दिता
2: पंच गीत घालूंगी
1: गीत घाल घाल कॉपी बरयता ही की पद म्हणताना ताका एक ताळमेळ आसता रे ताका एक स्केल आसता बरें करून गायचे बरें करून कुंकडा मासाचे आळ्यान ग्रायंडरांत भरून बरें गंद करतात पळय तशें गंद केले
2: डी जे साहेब
1: डी जे दू जे न्ही न्ही गे अळे साहेब साहित्य बरयताना बरो चिंतून बरयता त्या देखून ते लगड काडना काय ते काय बरो एक अर्थ असा एक सारांश असा ते कशें गायचे पळय म्हाका हे गुत्तू ना ये ओनिये गुंडोंदोळे गुंडोळ
4: रे तुझे अप्पा साले ने रे शिपटा तू गव्हर्नमेंट बस असं डायव्हर
2: क्या सर रट्टी तुझ्या आण्यांत
1: ओ पुत्ता येदोडलो एक नेव्हीचो ऑफिसर हँडसम हंकंग सर असा काय गव्हर्नमेंट बसचो डायव्हर ते डायव्हर म्हणी सांग मला सांगले गे म्हणगे
4: ना मका कळले कळले कळले तू पॅरा पडली बँड असो बँड कर
1: कोली मुने साहेबिने तू कंची तू कंची म्हणे तू बेलतंगडी शिकी म्हणून निगे आकाची निगे म्हणून अरे या नमनीर एक शिबट एक शिप्पाच्या कॅप्टनची युनिफॉर्म घालला शिबट शिप्प शिप्प
4: कसे जाता रे तुझे काम दोनीर
1: दोनीर दोनीर ओ बाये तुका अर्थ जाईना गी शिप्प शिप्प शिबट शिप्पर
2: मी रे शिपटा ते दोन्ही वेच उत्कंत सिनगी रस्त्यावर राहता की नाही मोल मारव येतात
1: शिपट शिप्पर आज शिप्पर ना तडी गायलो मात्र वय वय वय वय वय हा अण्णा ते म्हाका सवय झाला या ते म्हाका सवय झाला वय आम्ही शिप्पर येताना गुंड गुंड दर्यात वयताना सुत्त पळयताना काय दिसा रे या खाली उदक असं खाली उदक कंचे टर्नाल
4: ओ खाली पर्नाल पर्नाल पुस्तक पोर झाला रे आज पर्नाल
1: पर्नाल पोयरील नी पोयर लास्ट मंगळवार बुधवार पर्नाल येईल वारे जड पावस बंगला कोल्लीन तू हें जाल्लें तें वाय बरां कुशिता जाल्लें
2: ओ साहेबा तें पेर्नाल न्ही फेंगल पेर्नाल खंय
1: गोत्त आसा न्ही तुका गोत्त आसा की ना की पळयलें आ वय वय वय वय तेन तेन तेन फेंगल फेंगल दर्या कितलोय वयर सगळो आसो न्ही बाबा आमकां केर ना आमकां सवय जाल्या तूं काली उलयता या वयर वेताना हांव तुची तिमींग गेला तिमींग गेलाचे दांत कितले तुका गोत्त आसाय 27 दांत एम एस ल्या गुंड दर्यांत हांव वयताना हें करनासा ಆಮೇಲೆ ಹಾಕಿಲ್ಲ ಒಂದು ಎರಡು ಮೂರು ನಾಲ್ಕು ಇಪ್ಪತ್ತೈದು ದಾಟಿ ಅಷ್ಟ ಆಮೇಲೆ ರಮ್ಯಾನ ಗೊಂಚ ಬೋಟ್ ಈಚೆ ಹೆಂಗ್ ಗೊತ್ತೈತೆ ಗೊಂಚಿ ಬೋಟ್ ಅಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಬಾರ್ಡರ್ ದಾಂತ ಉಳಿತೈತೆ ಗೊಂಚ ಬೋಟ್ ಈಚೆ ಇಲ್ಲಿ ಶಂಕ ಹೋಗ್ಬಾದ್ರ ಸರ್ ಸೈಡ್ ದಿವ್ನ ಆಮೇ ಮುಖರ್ ಬೆತ್ತ ಮುಂತನ ನಾವು ಮುಖರ ಐಸೋಸ ಗುಡೋಯ ವಾಸ್ಲಾಗಿ ಆಮೇ ಖುಷಿ ಮುದ್ದೆ ಶಿಪ್ಪು ಗುಂಡೋನು ಗುಂಡೋನ್ ದಾವ್ಯಾಕ ಮಾರು ಗೆಲ ನಾಜಲೇ ಟೈಟಾನಿಕ್ ಶಿಪ್ಪ ಬಚೇನ್ ಅಚ್ಕ ಏ ಬರ ಸುಲ್ ಹಲ್ಲ ಮೇಲ್ಟಾಯ್ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಅಂಡ್ ವೈಟ್ ಹಡ್ಲ
2: ತೀ ಆಮ್ ಚಾದ್ಲಿ ಟಿವಿ

0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी आईच्या कोंकणी प्रसारात तुमकां सुमेस्ता मोगाचं स्वागत म्हणता.
1: सांतान्नमायची फिरगजत तोडटा दबा जायन खेळून दाखयतात हास्यमय सामाजीक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट. या नाटकांत येवचे सर्व पात्र आनी नावां केवल काल्पनीक. निज जिवनांत कोणाकच कसलेंत संबंद आसचे ना, केवल काल्पनीक. आतां तुमच्या मुखार सदर करता पप्पाचे फेवरेट. या नाटकाक दिग्दर्शनाक संगत दिला नानू मरल तोट्टाम, तशेंच रंगदमानिक्या मॉर्विन शिरवा. आतां तुमच्या मुखार खेळून दाखयता हास्यमय सामाजीक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट.
2: हॅलो सोपी माय, कशी आसाय?
3: हॅलो, हांव बरी आसा पुता, तूं कशें आसाय?
2: हांव जेन्नी उलयतां.
3: हा हा, सांग पुता.
2: हांगा आयक, मागीर हांव सांगूंक विसरता.
3: कालें पुता तें?
2: येस, 10 आनी 11 तारीखेर आमच्या तोट्टां फिरगजेचे व्हडले फेस्त.
3: ओ वैगी पुता,
2: तुवें फेस्ताक ये जाय?
3: जायत पुता, खंडीत ह्या पोटी फेस्ताक येता.
2: आदल्या पोटी तूं फेस्ताक येवन जेवन संजेर दवली.
3: कालें करचें पुता, घरा गुरुकार एकले तसचे न्ही, तशें हांव एकटी गेली.
2: ह्या पावटी तुवें फेस्त दीस राती रावजय.
3: कित्याक पुता?
2: कित्याक म्हळ्यार संजय आमच्या फिरगज घरांत पावलो, कोंकणी ड्रामा आसा.
3: ओ वैगी पुता, कोणसो ड्रामा तो?
2: पप्पाचे फेवरेट.
3: वैगी पुता, पुरे पप्पाचे फेवरेट गी, मायचे काय ना गी?
2: ना ना ना, मायचे काय ना, पप्पाचे मात्र फेवरेट.
3: हा जाऊ दी, पण पुता या नाटकात कोण पुरा अभिनय करते असा सांग मग एक पोटी.
2: वर्ष यजमान लॉरिया बासा पडे ताच्या पात्रार असा हेराल्ड डिसोजा.
3: ओ
2: आणि त्याची पतीनं मागी बायेच्या पात्रार असा रंगद माणिक्य मरविन शिवा.
3: तू हंगा येता की नाटक करूंक?
2: लोरिया बसो मलगडो पूत इलबटाच्या पात्रार अश्विन डिसोजा. आणि दुसरो पूत
3: कोणतो?
2: नॉर्बटाच्या पात्रार केल्विन डिसोजा. नॉर्बटाची पतीनं जीनाच्या पात्रार जेन डिसोजा. तांची भुरगीं जावन पात्र खेळतात आश्लीन आणि रॅन्स डिसोजा. लोरिया बसो दुसरो पूत आल्बर्टाच्या पात्रार जॉयल फेर्नांडीस. आल्बर्टाची पतीन रिनाच्या पात्रार जेनिता फेर्नांडीस. आमची भुरगीं जावन पात्र खेळतात रिनाल आणि अरविंद फेर्नांडीस. आणि लोरिया बसो निमाणो पूत जावन शिबाटाच्या पात्रार असा स्टीव डिसोजा. तशेंच राट्टूसो पात्र खेळून दाखयता नानू मरोल तोट्टा. आणि विशेष पात्रार सोदतात एग्नेल फेर्नांडीस, ग्रेस पिंटो आणि नमिश अल्मेडा. आणि म्युझिक ग्लेसन पिंटो. तशेंच पोदांक संगीत दिला शरद उच्चिला निनाद स्टुडिओ उडुपी. तशेंच या नाटकाक रचन दिग्दर्शन आणि संगीत दिला स्टीव डिसोजा तोट्टाम. वै वै तोसू, नाटकाक येताय न्ही गे आणि फुलां असा म्हणून संजर धांवची नाही मू.
3: नांग पुता, नाटकाचे नाव ऐकतानंत नाटक पुरं पळून या म्हणून जाता. पण एक नाटक सुरू झाल्या उपरांत भुरग्यांक इल्ले ओगेत बसोंग सांग. आणि वडांनी तुम्ही काल आसचे आसचे न्ही, तुमची मोबाईल इल्ले बंद करून दरा. आत्ता येता पळया नाटक. नाटक कोणसो म्हळ्यार?

0: more ke asabe. Norbata, Rina, Rishal. Kaige latre.
1: Ashu.
0: Ale puta. Igar jechi gand jatana teacher in is kalant hajari apayla bari tumka paise gyave. Itla bari igar jechi gand jatana sanjeche tersa gyum jainange.
2: Aba aba. आज एक दिस लान मरी कर यांगी आज इस कलन भयंकर बुरा जाला
0: वही की पुता तू का मस्त बुरा जालांगे तर आज एक दिस तो जेम ही ना खा मलार तो जेम रसा रावसी तर तुझे मोबाइल आप है आज एक गड़ी मका दी अरे आऊं तू का फाला दिता
2: संदक कुशा चे कुरुए निवर कामचा देव अमचा दुश्मन ले बापा चे पुता चानी पवित्र चनावी अबा आज देर साइड मणी अबा
3: अलेपा तुमका आज एक दिस जोवे नकत मुन संगे तले ने आमनी दत्ती करी एक मुनन मुनिया तले ने तुमी काल ते जे मोबाइल जाय जमले
0: अले मगे हां का जेमी न कमलार तो आज राती जेमी रस्तर राव तासलो
3: हां
0: आणि आज कलचे बुरगी असत पडे
3: वे
0: जेमी रस्तर झाले रीड आउट हां मोबाइल मात्र सोडून तयार ना त्या दिकनो मोबाइल मिळला तक्षण तळवे संतकृसाची गुरु गेली
3: हां वही वही तुमका प्राइज आले रे मंड बारी दाऊन था तुम्ही संगले बशन केलन कशी संता कुछ सच कूर काढली पळे ताणी
0: अरे अरे मगे आता जे बुरग्यांकडे उल ओंकाळा जे
3: वही वही
0: पता हात जोडिया अमरी घर करिया संता कुछ सच करवे
4: आराम का आमचे देवा आमचा दुश्मनचे बापाचे पुताचे मुकुल

0: रट्टम यानी रट्टू अनि वो रट्टू कोड़ां की रट्टा इता
1: रट्टू आई लोगी आज हम गेरे वाल्ची बच्चे के बोगड़ों का लकड़ी खेला ये गास जोन तोस
0: तुझे वाल्ची बच्चे का नहीं बोगड़ा के सुनाए पड़ेगा मास मस्ती कौनसो जीवो मोचा विषय भी करा लगी वो सम कंप्लेंट जलाएंगे
1: अरे रट्टो तू जला क्या मैं हम जा घरा क्यों को रस्ता के लिए सी वाट विसार ली तू एं दिल ही नहीं तेरे को भी करा लगी वो सजाई पड़ ले
0: वाट अबें तू का तेदारस दीन अमरों संगली निगे
1: अरे रट्टो सजर चा अंगना था उनमें ची वाट सरगर रजा बीच वाट नहींगी
0: तेरे की तेरे को मुझे सगर चांगना दो सरगर रजा वो सजेगे
1: अरे रट्टो अता रात जली तू तुझे आ गरा वस फल सकल ही उले या
0: रात जला रही है कस सकल जला रही है कस मुझे उतर मत दाना ना मुंडलर बिल्कुल ना
1: अरे रट्टो त्या रस्ते चा त्या कुछ चा अक्रिस्तवानी सुशीला के लिए चार फीट जागो सोड़ता मिला अन तू मैं ये चार फीट जागो सोड़ ले रहे मके ये गाड़ी यूं तेरी अंकुल जाते
0: तू का कितने एम्बुलेंस यूं ग्रस्त होगे लॉरी अबा तू प्राय सम्मानी स्मरणा वगत राव तमरां चिंदी न काए विगारा लगी कशे ही वो सुन दूर दिलाए ताजा वही रो सुन दिलारी मके कहीं फरक पड़ा ना
1: हले रखतो तू बरो मनीस देव मेरा दिसो अने हर एक ला जा घर जाम पाउसो पुनो या विषय तो कित्या कटुक जलाए
0: कटुक कटुक मरां तो मजा लगे सांगा ना कई लड़े आपा आऊं तो कहाँ सागो दीना मिला रे दीना समझा रे मो
1: नहीं अले अले जागो अबे भी सार लो उनका घर आ मुसो तुझे लगी चार फीट जागो ही सार लो अले मुझे लगी चार एक रोजा को आसा अने वो
0: मरता ना वर्ता ही की मरनो तुझे हरे पुराना मजा लगी ना का समझा ले मो जागरतो
2: पापा सुका में कितने पाउटे मुला त्या रास्ते चा जागे अकलागनो त्या गुंडा लगी कितने तू वाद को रुक बताई कित्याक पप्पा ताजे लगे बीक मागले परे वाट एक जागो विसरताय ती समजोंची जात नहीं म्हणतो का कळ इतनांगी पप्पा
1: ओय भूता आमका तान लागले म्हणून बाई तुडी मार उदा पियो जाता की कोश्याक दोरे शिरकोन बाई ते देवन उदा कान पियातो तसे झालं ना आमच्या जाता तितले प्रयत्न करी जे पुता त्या देखून मागले मागना जाल्यार देव समिती दिना
0: कितें कितें गे म्हणून गुंडा गिंडा म्हणून फाटल्यान उलयतात धैर आसल्यार मुखल्यान उलय रे फाटल्यान बगळ नाकात अरे बा तुझ्या पुतांक मर्यादेन समजय ना तर काळी संकटी भायर काढणं रत्ती करूंक आसा आणि हाडाचो सूप कन पिवंक आसा बगळ व नाही कच्चू दिला म्हणून चिंची नकाय वेळ आयल्यार हांव बोगळोंकी बोगळता साबोंकी सप्ता समजाले मो जागृत रोटी तट्टा याने रट्टू
3: आबेचा गरबान तुवे मका जन्मान रशेन शिवुद दिलाए त्या खातीर बापा तुका आदर दिता जेजू मुझे सादर उमेड जाम संसाराच्या बुळ्यावनेन हांकारान हांव फावो तितलो जन्मायसो जावंक ना ह्या म्हज्या पातका खातीर हांव तुजे लागी भोगसणे मागता जेजू तुजी दया मोवा
4: पप्पा कक्षा गेलो की पप्पा पप्पा कक्षा गेलो की
1: मुझे पुता का से भारी खुशी तजो दत्तो भाव येता म्हणून नाच रे पुता नाच
4: नाचताय की त्याग कक्षा गेलो की विचारले तई काले दंपून दोर माय लाईफ फ्लश करी के म्हण तुका गोत्तु नांगी
1: ते हेंगी पुता ते वैर बसून करू सारखे जायना रे आम्ही आधी रानान गे गुड्यार गे गाद्यान गे नंतर दर्या तडीर गे उक्त्यान बसतेले आता हे स्वच्छ भारत येऊन उक्त्यान बसून घेना
4: तुका सेकला बसून जायना म्हणून वैर बसून केले आता तुका वैर बसून की जायना गे तर त्या कुद्रोळी गणेशा कापया तो तुका माय कर वाऱ्यार बसयतलो
1: जायत रे पुता जायत ते बरे जाता फस्त जाता
4: वय वय हांव आता ताका या पेता नाचता लोसाल्या बरे हे कर नाचयताय तू
5: पप्पा माय हांव कामाक वसोन येता
4: हळे अल्पट संजेर येताना इल्ले मास घेऊन ये
5: मास हळे नब्बा तुका गाद्यान सगळी कर न तांदूळ एक बागा हाडल्यार झाले म्हाका तशें न्ही करंट बिल चाय पिठो साखर रांदवाय मास मसली म्हणटा ना म्हज्या पॅन्टार पॅन्ट रावना
4: ताकाच न्हय गी मालगड्यांनी मूंज बांदची तूंय बांद
5: म्हजी मूंज घट्ट आसल्यानच आमचें हे गर्द्यार बऱ्यान चलते आसा
4: म्हळ्यार तुजेच निमती गरसो दिवो पेडचो म्हण चिंताय गे अल्बर्ट तूं हे कामा वसान आसल्यार आमी उपाशी आसता कोण ना त्या अंधविश्वासांत राव नाकाय अल्बर्ट भूक लागताना मास मासली रांदवायचं जायचे म्हणून ना पेज दीस असल्यार पावता
5: अळे ते पुरा म्हज्या कडे सांगिनाका तुजो भाव येता न्ही गे ताजे कडे सांग व्हडलो शिप्पर आसा न्ही गे तो हाडूं दी अळे आयलो सुन्या

0: Hai lenghe, papà. Hai lenghe?
1: Ehi, papà. Cosa sei, papà?
0: Ambora, sapete.
1: Beh, sono di papà.
0: Devo papà c'è, devo putà c'è, e poi da lenghe, papà. Odile me sono, papà. Odile me sono.
1: Mai? Că ce să-i mai?
2: Am vrea să putea tu că să-i să-i?
1: Bără, să mai... Că ce să-i mai? Că ce să-i
2: mai? Vrea să putea.
1: De sau unde vrea?
2: Deu papace, deu putace, deu spirit santa ce ori nu zai de putea tu, Aniki.
1: Aniki, de ori de unde mai?
2: Ori zai de tu, ve? Vrei că? Ori sau ori să iete la, ve?
1: Pentru landa ta mai.
2: Vrei de și ve, Ani.
3: Ami, be sau mi s-ar le-ar facat tu deu ace, be sau? Ata, bole, deu papace, putace, pui, trotmece, ori glem, be sau? Păi să fie lecă, por molzor, pole.
2: Oi, undra să mă ascălă. Ați-o dipăta, tu e, te înălie ca uză galta. Eu nu, nu, na, e.
1: Thank you, mai, thank you. Hi, bro.
4: Hi, bro.
1: How are you?
4: I'm fine, bro.
1: I am beautiful. Yes.
4: Tu să ai și părți.
1: Ai să vă azi. Unde e mâinile și eu să ce?
4: Juice.
1: భారీ ఖుషి सूर्यो तो डोंगरार लिपून गेलो आता चंद्र मुदेव नायलो
5: ये हनीये गुंडोंदळे गुंडोंदळे तुझ्या पा
6: भावाक पळे
1: तुका पद गावक जायन झाल्यार बाप डेनिस डेसाकडे एक हप्तो वस तुका हाय पिच लो पिच डी मायनर ई मायनर स्केल तुका शिकोन दिता
6: पंच गीट घालून गे
1: गीट घालून घालून कॉपी बरयता ही पद म्हणताना ताका एक ताळमेळ आसता रे ताका एक स्केल आसता बरें करून गायचे बरें करून कुंकडा मासाचे आळ्यान ग्रायंडरांत बरं बरें गंध करतात पळय तशें गंध केले
6: डीजे साहेब डीजे
1: डीजे दुजे न्ही न्ही अळे साहेब साहित्य बरयताना बरो चिंतून बरयता त्या देखून ते लगड काडना रे ताका एक बरो एक अर्थ आसा एक सारंश आसा ते कशें गायचे पळय म्हाका हें गुत्तू ना ये ओनिये गुडोन दोळे
4: रे तुझे ओप्पसाले ने रे शिपटा तू गव्हर्नमेंट बस चा ड्रायव्हर
6: क्या सर्राटी तुझ्या आण्यात
1: ओ पुत्ता ये दौडलो एक नेव्हीचो ऑफिसर हँडसम हंकंग सर असा काय गव्हर्नमेंट बस चा ड्रायव्हर ते ड्रायव्हर म्हणे सांग मला सांगले गे म्हणगे
4: ना मका कळले कळले कळले तू पेरापल्ली बँड असो बँड कर
1: कोली मुने साहेबीने तू कंजे तू कंजी होनी तू बेलतंगडी चिगी म्हणून निगे आगा चिनिंगी म्हणून अरे या नमनीर एक शिबट एक शिप्पाचा कॅप्टन ची युनिफॉर्म घाल लेला शिबट शिप्प शिप्प
4: कशे जाता रे तुझे काम दोनीर
1: दोनीर दोनीर ओ बाये तुका अर्थ जाईना गी शिप्प शिप्प शिबट शिप्पर
6: मी रे शिपटा ते दोन्ही वेचे उदकांत सिनिगे रस्त्यार वता की नी मोळ बर वता
1: हॅलो भैया शिबट शिप्पर आज शिप्पर ना तडी गायलो मात्र वय वय वय वय वय हा अण्णा या ते मका सवय झाला या ते मका सवय झाला वय आम्ही शिप्पर येताना गुंड गुंड दर्यात वयताना सुत्त पळयताना काय दिसार या खाली उदक अस खाली उदक कंचे पेरनाल
4: ओ खाली पेरनाल पेरनाल पुस्तक पुरोवर झाला रे आज पेरनाल
1: पेरनाल पोयर येल न्यू पोयर लास्ट मंगळवार बुधवार पेरनाल येईल वारे जड पावस बंगला कोल्लीन तू हे झालं ते वाय बरा कुशिता झाले
6: ओ साईबा ते पेरनाल नी फेंगल पेरनाल काही
1: गोत्त असा नाही तुका गोत्त असा की ना की पळयले आ वय वय वय वय तेन तेन तेन फेंगल फेंगल दर्या कितलोय वयर सगळं असो न्ही बाबा आमका खेळ ना आमका सवय झाला तू काले उलयता या वयर वेताना हांव तू ची का तिमिंगिला तिमिंगिलाचे दांत कितले तुका गोत्त असे 27 दांत एम एस ल्या गुंड दर्यांत हांव वयताना हे करून असा काय लॅक केले 1 2 3 4 ನಾಲ್ಕು ಇಪ್ಪತ್ತೈದು ದಾಟಿ ಅಷ್ಟ ಆಮೇಲೆ ರಮ್ಯಾನ ಗೊಂಚ ಬೋಟ್ ಈಚೆ ಹೆಂಗ್ ಗೊತ್ತೈತೆ ಗೊಂಚಿ ಬೋಟ್ ಅಂತ ಕರ್ನಾಟಕ ಬಾರ್ಡರ್ ದಾನ್ ತೋರಿತೈತೆ ಗೊಂಚ ಬೋಟ್ ಈಚೆ ಇಲ್ಲಿ ಶಂಕ ಹೋಗ್ಬಾದ್ರ ಸರ್ ಸೈಡ್ ದಿವನ್ ಆಮೇ ಮುಖರ್ ವೇತ ಮಂತನ ನಾವ್ ಮುಖರ ಐಸೋಸ ಗುಡೋಯ ವಾಸ್ ಲಾಗಿ ಆಮೇ ಕಶಿ ಮಧ್ಯ ಶಿಪ್ಪು ಗುಂಡೋನ್ ಗುಂಡೋನ್ ದಾವ್ಯಾಕ ಮಾರು ಗೆಲೋ ನಾಜಲೇ ಟೈಟಾನಿಕ್ ಶಿಪ್ಪ ಬಚೇನ್ ಅಚ್ಕ ಏ ಬರ ಸುಲ್ ಹಾ ಅಲ್ಲ ಮೇಲ್ಟಾಯ್ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಅಂಡ್ ವೈಟ್ ಹಡ್ಲ
6: ತೀ ಆಮ್ ಚಾದ್ಲಿ ಟಿವಿ